ताळोमाळो शीद प्रसार एस मंगळारा ऑगस्टच्या 25 तारखेर सकाळी 10 वरार रेडिओ सारंग 107.8 FM आमच्या संगे हजर असात मानद एक बाप जॉन्सन आर पिंटो जेसा हेडमास्टर सालुबीस हाय स्कूल मंगळूर तांचे संगे उलोंग फोन करा 6364204949 संख्याक ऐकूंक विसरू नका ताळोमाळो शीद प्रसार तुमच्या रेडिओ सारंगार ही रंगरंगाळचिणी.

ताळोमाळो शीद प्रसार एस मुंगळारा ऑगस्टच्या 25 तारखेर सकाळी दावरार रेडिओ सारंग 107.8 FM आमच्या संगे हजर असात मानद इकबाब जॉन्सन आर पिंटो जेसा हेडमास्टर सालुबीस हाय स्कूल मंगळूर तांचे संगे उलोंग फोन करा 6364204949 संख्याक ऐकूंक विसरू नकात ताळोमाळो शीद प्रसार तुमच्या रेडिओ सारंगार ही रंगरंगाळ चिणी.

0: कोना साथ रेडियो सारंग 107.8 एफएम रंगरंग गालचनी आई चकोंगनी प्रसारा तुम का समय स्थान मोगा सो स्वागत
1: नमस्कार अनि कोंगनी दाइस कार्यक्रम के बोरो स्वागत अमी तीन पंगडाचे ओवियो वेर्स गायन प्रसार के लासा वे मगाचनो कोंगनी नाटक सभा रजिस्टर्ड मंगलोर पटे सबार वर्षा ताउनो कोंगनी कले कतिर कोंगनी बशे कतिर कोंगनी साहित्य कतिर संगत दिवचे एक अपुरबायचे संघटन जाऊन आसा आणि या वर्षा ऑगस्टचे 2 तारखेर यस कोंगनी नाटक सभेन आपल्या डॉन बॉस्को हॉलांत आपलो 5व्या वर्षाचो ओवियो वेर्स गायन स्पर्धो आसा केलो आणि या वर्षा 9 पंगडांनी तांचे प्रदर्शन थंयसर दिल्ले आसा 3 पंगडाचे प्रदर्शन प्रसार केल्ले आणि आयच्या आंगड्यांत पंगडाचे प्रदर्शन तुमचे मुखार सादर करचे प्रयत्न आम्ही करतल्या आणि आयच्या आंगड्यांत आयसो पहिलो पंगड आसा जेपूचो पंगड हा सुमेश संकलित आसा जेपूच्या वाठारांत तावणो जेपूच्या बोवारी तावणो सबार तालेंता सबार गावपी गावपिन्यो सबार नाटकेस्त सबार कलाकार उपजाले आसात आणि यस जेपूचो पंगड आता आयच्या आंगड्यांत पहिलो पंगड जावन तुमचे मुखार आपले प्रदर्शन दिवच्याक आयतो जाला पंगडाचे नाव आसा दायज मिशेल रॉड्रिगस आणि पंगड जेपू आता तुमच्या मुखार आयच्या आंगड्याचे पहिले प्रदर्शन तुमच्या समोर
2: अप्रो

सर्व मळो शीद प्रसार एस मंगळारा ऑगस्ट चे 25 तारखेर सकाळी दावरार रेडियो सारंग 107.8 FMR आमचे संगे हजर असात मानद एक बाप जॉन्सन आर पिंटो जेसा हेडमास्टर सालुवी साई स्कूल मंगळूर तांचे संगे उलोंग फोन करा 6364204949 संख्याक ऐकूंक विसरू नकात ताळो मळो शीद प्रसार तुमच्या रेडियो सारंगार ही रंगरंगाळचिणी।

ताळोमळो शीद प्रसार एस मुंगळरा ऑगस्टचे 25 तारखेर सकाळी दावरार रेडिओ सारंग 107.8 FMR आमचे संगे हजर असात मानदिक बाप जॉन्सन आर पिंटो जेसा हेडमास्टर सालुबीस हाय स्कूल मंगळूर तांचे संगे उलोम फोन करा 6364204949 संख्या ऐकूंक विसरू नका ताळोमळो शीद प्रसार तुमच्या रेडिओ सारंगार ही रंगरंगाळचीनी।

0: वेलपूर एक बुटी ताळो मडो कार्यक्रमांक मना दिग बाप जॉन्सन आर पिंटो हांचे सांगत तुमकां मोगाचो स्वागत. जायते मुंडू कडचे एक्सपिरियन्स पदऱ्याप उलोवनूत आसा. वय कसो आसलो गांव आतां कसो, म्हळ्यार 20-30% अभिवृद्धी जाल्या आनी कितें 70% असो मुखलेक 10-20 वर्सां जाय पडटलीं, कित्याक थंयसर निरंतर वावर जावंक आसा आनी थंयसर पदऱ्याप येता आसतना निरंतर जावन कर्नाटका जेजूची सभा तांचे विशीं चिंता जाल्ल्यान थंयसर मस्तो एक रितीचो वावर जावन आसा. फादर एलोशियसान तुम्ही फाटल्या 2 वर्सांनी या 3 वर्सांनी म्हाका कळ्ळें तशें चेप हेड मास्टर 2 वर्सांचो सेवा दिवन आसात आनी मुंडू गोडान तुमी जायत कशें तें डिफरन्स तुमी पळयलां, लायक विद्यार्थी थंय तांचे आनी हांगाच्या विद्यार्थ्यां तुमी थंय इंग्लीश मिडियम तुमी शिकोवचो सब्जेक्टच तो मॅथ्स आनी सिलेबस तोच तो, कित्याक मुंडू गोडाक आसा म्हणून तुमी शिकयतात म्हणून सिलेबस गोवर्मेंट चेंज करिना, या एलोशियस शिकयतात म्हणून तुमी स्टेट सिलेबसान चेंजीस आसना, पूण कशें तुमी डिफरन्स पळयलां फादर ह्या विद्यार्थ्यांक शिकयतना या त्या विद्यार्थी शिकयतना मात न्हय तांच्या बिहेवियरांत बेटर आनी बेस्ट म्हणूंक जायना पूण एक तांचे व्यक्तित्व विकासान कशें आसा फादर.
1: थंय आमी कन्नडा माध्यम मात्र चलयतलो. आतां एक 10 वर्सां थावन CBSE इंग्लीश मिडियम इस्काली सुरू केलां मुणगोडांत. हांव स्टेट बोर्ड कन्नडा माध्यम शालांत आसलो आनी ते शालांत 40 वर्सां थावन 35 वर्सां थावन चलोवन आसा कन्नडा माध्यम शाल आनी थंयसर येवनसो लोक प्रिडॉमिनंटली दुबळो लोक आनी मागीर थंयचे पेरंट्सांक एज्युकेशना विशयांत तितली जागृत ना,
0: नॉलेज ना,
1: हय नॉलेज ना आनी त्या वरवीं तेंचे भुरगीं सिंपल मागीर एफेक्शनेट. सो तांकां भायल्या लोकां सांगात मिक्स जावन चड अनुभव ना, मागीर एक्सपोजर टू आतांचे लेटेस्ट दुसऱ्या गॅजेट्सांक जावं करो ना तर दुसऱ्या माध्यमांक तांचो एक्सपोजर मस्त उणें आसा आनी त्या वरवीं भुरगीं स्वाभाविक जावन चड सिंपल मागीर तिकेशें प्रामाणिकी म्हूण येता आनी त्या वरवीं थंयचो एक संतोश दुसरोच म्हूण येता. कंपेर करचें तिकेशें थोडे पटी कश्ट जाता कित्याक म्हळ्यार हांगा भुरगीं कितले म्हळ्यार भुरगीं तांचे एक सिंपल नेचर, जेन्युइन नेचर, एफेक्शनेट नेचर खंडीत ती हांगा बी पळोवंक मेळटा, पूण हांगा भुरगीं येवची आर्थीक रितीन तिकेशें मेलमट्टाचे म्हूण येता कंपेर करताना. मागीर हांगाच्या आमी कन्नडा माध्यमाची आसात इंग्लीश माध्यमाची आसात, कन्नड माध्यमाची भुरगीं हांगाय दुबळींत आसात, हांगाय मस्त बारीक आर्थीक रितीन जावंक पुरो ना तर दुसऱ्या एक्सपिरियन्सान ती तिकेशें कश्टांच्या परिस्थितीन येवचींत भुरगीं हांगाय आसात, पूण इंग्लीश मिडियमाची भुरगीं इन जनरल तिकेशें वेल टू डू मे बी बेस्ट रिचेस्ट आतांच्या काळार आजच्या इंग्लीश मिडियमाक स्टेट बोर्डाक इस्कालाक येवची नात, CBSE ICSE आनी दुसरे दुसरे बोर्डाचे इस्कालाक येतात, पूण कंपेर केल्यार हांगाची आर्थीक व दुसऱ्या सर रितीनी डिफरंट एटमोस्फियर. हांगा पेरंट्सांक तुवें एक येवन मेळाचे म्हळ्यार तक्षण आयली मागीर येवन आमी कितें गायडन्स दिता तें काण घेवन तें इम्प्लिमेंट करूंक प्रयत्न करतात, पूण मुणगोडांत तुवें पेरंट्सांक आपयल्यार ती येनात बेगिनच्याक. पेरंट्स मिटिंगाक आपयल्यार एक थोडे पटी 50% पेरंट्स आयल्यार आमकां कुशीत म्हणाचे, कित्याक तांकां तें काम सोडून येवकी कश्ट. मागीर शालाची प्रामुख्यता आमी एक तुमकां भुरग्यांक तुमच्या हातान दिला आनी तुमची जबाबदारी
0: व्हय
1: निम्मा मक्कळान ते भाविश्री तशें म्हणून मागीर
0: टेन्शन फ्री
1: व्हय टेन्शन फ्री म्हळ्यार एज्युकेशन दिवचें आमी शिकोवना आमकां कांय गोत्त ना आनी तुमी संपूर्ण जबाबदारी ताका म्हणल्या बरी
0: तांचे कंप्लीट जाल्या बरोबर आणी
1: व्हय तो एक तांचो मनोभाव. आतां तिकेशें बदलावण जाती आसा पूण स्लो, पूण हांगासर तशें न्ही हांगा पेरंट्सांय जबाबदारी काण घेतात एज्युकेशनाची
0: तुमकां थंय कावन्सिलींग करचें पडटा पेरंटांक
1: व्हय व्हय व्हय त्या वरवीं थोडो व्यत्यास आसा, पूण भुरगीं एफेक्शनेट सादी भुरगीं तांचे अंगाचे इश्यूस मागीर थंय आसचे इश्यूस
0: व्यत्यास
1: आसात व्हय त्या खातीर भायर तावन दुसरें इन्फ्लुएंस तांचेर
0: उणे
1: उणे
0: पडला.
1: आसा वय वय आमकां मोबायल ना तर ताच्या एडिक्ट जावन तांकां पाड जावचे ते आमकां चड पळोवंक मेळना.
0: सोशल मिडिया तांचे मस्त पयस आसा,
1: मस्त पयस आसा वय वय
0: मग बी ते एफेक्टेड जाता जाल्यार मागीर तांच्या वर्कींग लेवला गेले उपरांत एफेक्ट जाता. जायनात
1: आतांचे जनरेशन आनी येवचे जनरेशन खंडीत एफेक्ट जाता. कित्याक म्हळ्यार आतां मोबायल पुरा घरांक की पावलां जाता, हळले की पावलां जाता. पूण येदोळ म्हणा सर, एक 2 वर्सांच्या पयल्याचे जनरेशन पळयल्यार हे भुरग्यांक एफेक्ट जावना. सो त्या खातीर थंयचो अनुभव त्या वरवीं एक दुसरो तुमी येता.
0: मोस्टली फर्स्ट जनरेशनाची भुरगीं म्हणजे आतां कोण ती बरे हंता पावल्या तांची भुरगीं नेक्स्ट हंता पावताना तर ते कशे तुमी ते भिरांत उप जाले आतां थंयसर कितें सांबाळलें ते ते हातांत निसरोवची परिस्थिती पावल्या म्हण.
1: खंडीत
0: ओके फादर, हांगासर तुमकां मुंडू गोडांत मॅथ्स टिचर जाल्लो अनुभव कसो आसलो फादर, आनी उपरांतल्या कोंकणी वावरा विशीं उलोवंक आशिता मागीर.
1: मुंडू गोडांत आमकां मॅथ्साक पयलें टिचरां मेळची कश्ट आसलें, विशेष जावन मॅथ्स इंग्लीश मागीर सायन्स टिचरां मेळची बारीक कश्ट आसलें. आमी ग्रांटीन एड जातेत आमकां रेगुलर टिचरां उरलें. ताच्या पयलें इन समवे आमचे इस्काल एक पोस्ट टिचर ट्रेनींग इन्स्टिट्यूट म्हणून येता. टिचर ट्रेनींग जाल्या उपरांत हांगा तांचे 2-3 वर्सां काम करतात, दुसऱ्या आणे कडेन काम मेळ्ळें की थंय गेले. आमी हर एका पुटी नवे टिचरीक सोदून वसत जे आसले बरें. त्या वरवीं थोड्या पुटी विशेष जावन मॅथ्स सायन्स इंग्लिशाक आमकां कश्ट आसलेले टिचरां मेळोवंक. त्या वरवीं हांव मॅथ्स जावन आसले वरवीं म्हाका ग्रांटीन एडाक जॉयन जावचें जाल्यार हांव वोट जाल्ल्या वर्सांत हासना ते वेकन्सी आशिल्ली. पूण म्हाका त्या साठी असल्या जाग्याक वचचें म्हळ्यार एक आशा आशिल्ली. आनी त्या वरवीं
0: थंयसर तुमची वडिलांनी पुराक
1: जाल्ली वय तांणी ती म्हाका अवकाश दिलो एक. आनी त्या वरवीं थंयसर मॅथ्स शिकोवची एक म्हाका खुशी जाली. थुर्वे तावनूत हांवें एडमिनिस्ट्रेटीव कामांत ती आडळीत कामांत हेडमास्टर जावन मागीर पीयूसीची जबाबदारी आशिल्ल्यान म्हाका पीयूसी प्रिंसिपल जावन हांवें दोनी सायमटेनियसली काम करचें जाल्ल्यान शिकोवंक चड अवकाश मेळनातलो. पूण जाल्यारय सुर्वे तावन 10व्याक शिकोवचें हांवें कंटिन्यू केलें. हर एक पुटी हांव 10th स्टँडर्डाक एका सॅक्शनाक मॅथ्स हांव तुकान घेतलो. भुरग्यांक चड स्कोर करचे भुरगे उणे आसतले, स्लो लर्नर्स चड आसतले. आनी त्या भुरग्यांक 10थाच्या मॅथ्स पास करूचे म्हणटना एक मॅथ्स म्हळ्यार ते एक कबिण काडले म्हणून एक चिंता मतीन गेला. त्या वरवीं हांवें प्रयत्न करचे आसले ते चिंता भायर काडूंक. मॅथ्स इज अ इजी सब्जेक्ट, आमी सड्ड वापरचो सब्जेक्ट. आनी त्या वरवीं खंयच्या रितीन ते इजी करून भुरग्यांक तांचो इंट्रस्ट येवचे बरी शिकयता म्हणून हांव प्रयत्न करनासलो. आनी एक त्या दुबळे लोक जाल्यार शैक्षणीक जावन ते मस्त फाटी आसल्यार कन्सिस्टंटली आमी 90+ रिजल्ट थंय दिल्ले आसा. थोडे 100% रिजल्ट मुणगोडच्या त्या शालांत आमी दिल्ले आसा. आनी त्या वरवीं एक तृप्ती आसा.
0: हांगा जाल्यार मॅथ्स शिकयतना तुमी 10 स्टेपाचे मॅथ्स तुमी 8 स्टेपान शिकयता, 7 स्टेपान शिकयता, मदली तडी स्किप करून तांकां डायरेक्ट थंय तुमकां तेन्नाचे तेन्ना तसोचे पडटा. अशें म्हणटा आसतना हे तुमी थंयसर पाळले आसा. फादर, कोंकणी विशयांत उलोवंक जाय कित्याक तो गांव कोंकणी गांव आनी दुसऱ्यो बसो आसात थंयसर, पूण कोंकणी संस्कृती आचार विचार पुरो आसले ते तुमी आनीकय उरच्या बरे. आनी मुंडूगोड फकत मुंडूगोडची कोंकणी आमच्या कारावळी कोंकणी सांगता म्हणजे हर एक माणसो बनत आसलेल्या संस्थांनी शाईन जाता जाल्यार हांगा येवन येतांची संस्कृती हांगासर ते अनावरण करता जाल्यार थंयसर आमच्या जेजुईट याजा कसो वावर आसा थंयसर. कित्याक तुमी कितें पुरा थंयसर करतात म्हळ्यार इन्क्लुडींग तुमी आजच्या वेळार जावन आनी उरले पदऱ्या मातसो कसो सांगत आसलो.
1: आमकां थंय आमचे शाल 91 सुरू जाले जाल्यार ताचे की पयले आमच्या सोशल वर्क सेंटरा तावन आमी हळ्ळे ते काम करनासा. तो लोयला विकास केंद्र म्हणलो आनी एक आमचो संस्था आसा. तो हळ्ळेंत दुसरे विविध कार्यक्रम करनासा. आनी एक तांच्या कार्यक्रमाचो भाग जावन आसा सांस्कृतीक डायमेन्शन ते अभिवृद्धी करचो. आनी ताच्या संगता आमी शाला ती या सिद्धी लोकांक मागीर दुसऱ्या संस्कृतीच्या लोकांक आम्ही प्रोत्साहन दिता. सामान्य जाऊन आमचो मनोभाव कसो आसा म्हळ्यार इकॉनॉमिकली वेल टू डू ना तर सोशली तिकेशे वयल्या मट्ट्यार आशिल्ल्या समुदायाची संस्कृती बरी म्हणून एक विचार. त्यावरवी सिद्धी लोकां जावं प्रो ना तर गवळी लोक लमणी लोक तांकां तांची संस्कृती तिकेशे कीळ म्हणलो मनोभाव. आणि त्यावरवी आम्ही प्रोत्साहन दिवं ना जाल्यार नेक्स्ट जनरेशन वेताना ती तांची संस्कृती संपूर्णतान
0: कोलॅप्स
1: जाता वय. त्यापासून आम्ही शाळांत खंयची प्रोग्राम असल्यार तांचो एक कार्यक्रम डीजे म्हणून आम्ही प्रयत्न करचे. सडाव जावन या सिद्धी लोकांचे डान्स जावं पुरो ना तर गवळी लोकांचे डान्स ते स्टेज परफॉर्मिंग आर्ट न्हय ते तांचे डान्स तांणी समुदायांत सांगत येऊन नाचचे डान्स. पूण जाल्यार तांकां एक तांचे स्वाभिमान वाडोवचे त्या खातीर आमी तांकां वेदीक कार्यक्रम जावन एक तांकां तिकेशे मॉडिफाय करून अवकाश दिल्लो आसा. आनी सबर पोटी हांगा कोडियाळ येवन जावं पुरो माणसोपण
0: अवकाश तांकां कोडियाळ येवन
1: खंडीत. आतां तुमी सुनील सिद्धी मायनहळ्ळी सो तो
0: फिल्म
1: एक्टर जाला.
0: जीवन सिद्धी
1: वय जीवन सिद्धी आसा तांतू फुली इनवॉल्व जाला. अशे साबार जाण येले त्या हळ्ळेच्या थावन एक टाउनाक वचून तांची संस्कृती विशयांत अभिमानान उलोवन ती नटन करून ती प्रचार करूंक प्रयत्न करून आसात. मागीर मैनहळ्ळी आनी उगेन केले त्या गांवांत ती तांची टीम आसात डान्स टीम खंय पुरो अवकाश जाल्यार ते वेतात. ती पयली तांकां तांच्या संस्कृती विशयांत कीळ अभिप्राय आसल्यान लज येतली भायर वचून परफॉर्म
0: करून.
1: आतां धैर्यान हे करतात. पूण तांची कोंकणी मागीर कोडियाळची कोंकणी मस्त व्यत्यास आसा. पहिले पहिले हा मैनहळ्ळीक एक चार वर्सां थंय सब स्टेशनाक
0: मीस
1: पेटोवंक वेतलो आनी त्या फिरगाजीची जबाबदारी म्हाका आशिल्ली. थंयच्या मिटिंगाक बसल्यार हांव मिटिंगात उलोवंक वचनातलो. कित्याक म्हळ्यार तांणी तांची कोंकणी ते कोंकणी बोली म्हणटात तांची ती कोंकणी भास तांणी उलोवंक सुरू केल्यार म्हाका अर्थ जायनातली. ती लढाय करतात गे व तांचो विचार ती मंडन करतात गे म्हणून समजना वेगान. मागीर तांची मराठी मिक्स कोंकणी आशिल्ली आनी त्या खातीर थंय आनी एकली सिस्टर मराठी बॅकग्राऊंडाची आशिल्ली. हांवें तिच्या लागीं सारचें
0: आशिल्लें
1: कितें म्हणलें वय. पूण तांकां आमची मंगळूरची कोंकणी संपूर्ण अर्थ जाता आनी त्या वरवीं आमी थंय मिसाक आनी मिटींग केल्यार आमी आमची कोंकणी उलयता मंगळूरची तांकां समजतली. कित्याक म्हळ्यार ते सबार जण उडपी हांगा मंगळूर कामाक आनी आयिल्ल्यान तांकां आमच्या कोंकणी भाशेचो चड जाणवय आसा वय. आनी आमी पाद्र्यापती हर एक कोडियाळच्या पाद्र्यापती गेल्ल्या वरवीं तांकां ती कोडियाळची भास येता. पूण तांच्या मदें उलयताना ती तांची वय वय. आनी आमी प्रोत्साहन करता. आतां सिद्धी लोकां पैकी एक दोग तांची याजक जालात. मागीर थोडे पाद्र्याप कारवार डिएसीचे एक्सक्लुझिव्हली सिद्धी लोक आसच्या फिरगाजींनी आसले आनी तेही तांचे कोंकणीक मस्त प्रोत्साहन दितात आनी त्या वरवीं तांची भास येदोळ उरला.
0: हॅलो नमस्कार. हॅलो
2: नमस्कार.
0: नमस्कार उलया.
2: हां उलयता रत्नशेट्टी.
0: रत्नशेट्टी उलया पाद्र्याप आसा तुमच्या सांगता गुरुगळ इद्दारे नम जोतेगे.
2: सर नमस्ते.
1: नमस्ते नमस्ते.
2: ಅಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಕಥೆಯನ್ನೆಲ್ಲ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂದು ಸ್ಟುಡಿಯೋದಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಯ್ತು ಕೇಳಿ.
1: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.
2: ಆಮೇಲೆ ಮುಂಡುದೋಳು ಹೇಗಿತ್ತು ಹೇಗಾಯ್ತು ಅಂತ ಅದು ಹೇಳಿದ್ದೀರಿ ಮೊದ್ಲು ಹೇಗಿತ್ತು ಅಂತ. ಆಮೇಲೆ ಕಬ್ಬಿನದ ಕಡಲೆಕಾಯಿ ಅಂತ ಮ್ಯಾಸ್ ಅನ್ನು ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಅದು ಹೇಗೆ ಇಜಿ ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ ಅದು ಸಹ ಎಲ್ಲ ಕತೆ ಹೇಳಿದ್ದೀರಲ್ಲ. ನೀವು ನಮ್ಮ ಸ್ಟುಡಿಯೋಗೆ ಬಂದು ನಿಮ್ಮ ಕಥೆಯನ್ನೆಲ್ಲ ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್.
1: ಧನ್ಯವಾದಗಳು ನಿಮ್ಗೆ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯವನ್ನು ಹೇಳಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಟ್ಟದಕ್ಕಾಗಿ
0: ಧನ್ಯವಾದಗಳು ರತ್ನಶೆಟ್ಟಿ ಅವರೇ. ಕೊಂಗ್ನಿಂದ ಜೊತೆ ಲೋಕ ಐಕತ್ತ ಐಕೊಂದು ಕಾಲ್ ಕರ್ತದೆ ಹಂಗ ಸರ್. ನೀವು ಕೂಡ ಕರೆ ಮಾಡಿ ಮಾತಾಡಿ 6364240949 ಸಂಖ್ಯೆಗೆ. ಫಾದರ್ ಜಾನ್ಸನ್ ಪಿಂಟೋ ಅವರು ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದಾರೆ. ಸಂತ ಅಲೋಶಿಯಸ್ ಹೈಸ್ಕೂಲ್ನ ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್. ಆದರೆ ಬಹುತೇಕ ಅವಧಿ ಅವರ ಜೀವಿತಾವಧಿಯನ್ನು ತುಂಬ ಮುಂಡುಗೋಡ್ನಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಮುಂಡುಗೋಡ್ನಲ್ಲಿ ಕಳೆದವರು. ಅಲ್ಲಿ ಸಿದ್ದಿ ಜನಾಂಗ ಆಗಿರ್ಬೋದು, ಗೌಳಿ ಜನಾಂಗ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಬೇರೆ ಬೇರೆ ಜನಾಂಗ ಜೊತೆಗೆ ಮುಂಡುಗೋಡ, ಅದೇ ರೀತಿ ಯಲ್ಲಾಪುರ ಆ ಒಂದು ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಅವರು ಅಂಥ ಒಂದು ಹಿಂದುಳಿದಂಥ ಕೆಳವರ್ಗದ ಜನರಿಗೆ ದಾರಿದೀಪವಾಗಿ ಅವರ ಬದುಕಲ್ಲಿ ಈಗ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಒಂದು ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಿಸಿ ಈಗ ಅವರು ಮುನ್ನೆಲೆಗೆ ಬರುವಂತೆ ಪ್ರಯತ್ನಿಸಿದವರಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೇವೆ ಆ ಬದುಕಿನ ಕುರಿತು, ಜೊತೆ ಕೊಂಕಣಿ ಕಲ್ಚರಿಗೂ ಕೂಡ ತುಂಬ ಸೇವೆಯನ್ನು ಅವರು ನೀಡಿದ್ದಾರೆ ಅಲ್ಲಿ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಅವರು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ಬೋದು. ಫದರ್ ಸಾಹಿತ್ಯ ಉಲೋಂಗಸ ಪುಣ ಮುಂಡುಗೋಡ ಅಂತ ಜೀವಿತಾನ್ ಸಾಂಪುರು ಯಾ ತುಂಚ ಐಚ ದಿಸಚ ಯಾ ಗಡಿಯ ಮಣ ಸರ್ ಏಕ ವಿಸ್ರನತ್ಲೆ ಗಡಿತಾಸದಲ್ಲೇ ಕಂಚ ಅನ್ಫಾರ್ಗೆಟೇಬಲ್ ಮೂಮೆಂಟ್
1: ಮುಣ್ಗೊಡ್ಚ ತೈಂಚ ಅಥವಾ ಸಬಾರ್ ಅನುಭೋಗ ಸಾತ್ ಮಕ್ಕ ಏಕ್ ಹರಿಯಕ್ ಬುಟ್ಟಿ ಮಕ್ಕ ಖುಷಿ ಖರ್ಚು ಏಕ್ ಘಡಿತ ಮುನಿಯತ ಏಕ್ ಬುರ್ಗೋ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ವೆನ್ ಹಿ ಹ್ಯಾಡ್ ಗಿವನ್ ಅಪ್ ತ್ಯಾ ಬುರ್ಗ್ಯಾಕ್ ಪಟ್ಟಿ ಇವಕ್ಕು ಮೊಸಿ ಏಕ್ ಲಾನ್ ಏಕ್ ಇನ್ವಾಲ್ವ್ಮೆಂಟ್ ಆಸಲ್ಲೆ ತೇ ಘಟನ್ ಬುರ್ಗೋ ಒರಿಜಿನಲಿ ಮಲಯಾಳಿ ಬ್ಯಾಕ್ಗ್ರೌಂಡ್ ಅಸೋ ಪುಣ್ ತಂಗಿ ಥೊಡೆ ಆಸಾತ್ಯ ಮಳೆಯಲ್ಲಿ ಬೆರಗೊಂಡ ಚೆ ತೋ ಆಮ್ ಚೀಸ್ ಕಾಲ ಅಂತ ಶಿಕ್ತಲೋ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಅಂತ ಮುಂಚೇರಿ ತೋ ಫೇರ್ಲಿ ವೆಲ್ ಟು ಸಾಧಾರಣ ಹುಷಾರಸಲು ಪುಣ ತಾಚೆ ಸ್ಪೆಷಲ್ ಕಿತೆ ಮಳಾರ ಹ್ಯಾಂಡಿಕ್ಯಾಪ್ ಹ್ಯಾಂಡಿಕ್ಯಾಪ್ ಆನ್ ಆಲ್ ಅಕೌಂಟ್ ಉಲೈತನ ತಕ್ಕ ಸ್ಪಷ್ಟ ಉಲೋಂಗ್ ಆಯ್ನತ್ಲೆ ದಿಕೇಶಂಗ್ ಸಮಜನತ್ಲೆ ಬೋರೋಂಚೆ ವಯಸ್ಟ್ ಸ್ಟ್ಯಾಮರಿಂಗ್ ನೈ ತಚ್ಚೆ ಉಲೋಂಚೆ ಅಂತ ಸ್ಪಷ್ಟತನ ತಕ್ಕ ತೊಂಡ ಅಂತ ಸದಕ್ಕ ಉಲೋಂಗ್ ಆಯ್ನ ಕಂದ್ರೆ ಸಮಜನ ತೊಡೆ ಬಿಡು ಉಲೈಲೆ ಬೋರೋಂಗ್ ಎಲ್ಲಾರು ಬೋರೋಂಕಿದಾಯ್ನ ಹತ್ತು ಸಮಯ ಏನ ತಕ್ಕ ತಕ್ಕ ಏಕ ಅರ್ಧ ಅವರು ಸರ್ಡ್ ಬರೋಂಗ್ ದಿತ್ತಲ್ಲ ಎಕ್ಸಾಮ್ ಅಂತ ಸೋಲೋಂಗ್ ಎಲ್ಲಾರು ಪಾಯಂಗ್ ಬೋಳ್ನ ಲೋಕನ ವೆಲ್ಲ ಸಲ್ಚೆ ತೇನ್ ತಕ್ಕ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಮುಗ್ದ ತುಂಬ ಕುಳುನ ಪಿ ಯು ಸಿ ತಾನೆ ಸೈನ್ಸ್ ಕಾಣಿಗಿತ್ಲೆ ಕರ್ತಾ ಮುಣೂನ್ ಆಯ್ನೆ ತಗೊಳ್ಳಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಒಬ್ರಿಗೆ ಉಲ್ಲೇತನ ಮುಖಾರ್ ಕಿತ್ತಂಗ್ ಕರ್ತಾನ ತಕ್ಕ ತಗೊಳ್ ತಿಕ್ಕ ಅಪ್ನ ವಿಷಯ ಅಂತ ಚಿಂತಿ ಪ್ರಾಯ ತಗೊಳ್ ತಕ್ಕ ಬೊಗ್ಲೆ ಇನ್ಫೀರಿಯರ್ ಆಮೆ ಮುಖ ಕಾಯಿ ಕುರುಗಿದಾಯ್ನ ಉಲೋಂಕಿದಾಯ್ನ ಬೋರೋಂಕಿದಾಯ್ನ ಸೊಲೋಂಕಿದಾಯ್ನ ಕಿತ್ತಂಗ್ ಖರ್ಚೆ ತಾಕತ್ತಿರ್ ನಕತ್ ಮಕಾಯ ಘರಿ ನಕಾಯಂ ಪ್ರಮಾಣ ತಾನೆ ಡಿಸೈಡ್ ಕೇಳ ಪುಣ್ ತವ್ ತೌದನ್ ವಸು ಮೊನ್ನದಕ್ಕ ಇಸ್ಕಾಲಕ್ಕೆ ಇವನ್ ಚಪತ್ಲಾಕ್ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಅಂತ ಅಸಲು ಇಸ್ಕಾಲ ಇವನ್ ಚಪತ್ಲಾಕ್ ಟೌನ್ ಅಂತ ಹೊಸನ್ ಬಸ್ಚೆ ತಶಂಪುರ ಕುರುನ್ ಶುರು ಕೇಳೆ ತಾನೆ ಚಿಂತಲೆ ತಕ್ಕ ಆಮಿ ಡಿಸ್ಮಿಸ್ ಕರ್ತಾವ್ ಕಣ್ಣು ಹೊಡಿತಾವ್ ಸೊ ತಾಕತ್ತಿರ್ ಆಮಿ ಇಸ್ಕಾಲ್ ತಾನ್ ಕಣ್ಣು ಹುಡ್ಲಾರ ಘರ್ ಸೊಟ್ಚೆ ಮಾಗಿರ್ ಬಿಕ್ ಮಗುನು ತುಂಬ ಕಷೆ ಮಕ್ಕ ಸಕ್ಕಡಿ ಪಿಸೋ ಮುಂಟಾತ ತಸ ದಿಸ್ತಲ ತಕ್ಕ ಏ ಮುಣನು ಅವ್ ತಸ ಪಿಸೋದ ಅವನು ಗಾವ್ ಬಹುಂತ ತಾನೆ ಡಿಸೈಡ್ ಕೇಳ ಪೂಣ್ ತೈ ಮಕ್ಕ ಪೂಣು ಅಪ್ಪನ್ನು ವಿಸರ್ಲೆ ತಗೊಳ್ಳಿ ಪೂರ ಜೆನ್ವಿನ್ಲಿ ಸಂಗ್ತಲ್ಲೋ ಸೊ ತಾಕೆ ತಿರುಪ್ಟಿ ಅಪ್ಪ ಇಲ್ಲ ಬೋಸ್ಲು ಸುಮಾರು ಪುಟ್ಟ ತಚ್ಚಲ್ಲಿ ಕೌನ್ಸಿಲಿಂಗ್ ಮಳೆ ಬರೀಕನ್ನು ತಚ್ಚಲ್ಲಿ ಉಲೋನು ತಕ್ಕೈ ಹೋಗ್ದಿಲ್ಲ ತುಂಬ ಪಾಸ್ ಅಲ್ಲೋದಲ್ಲಾರು ಶಿಕ್ಲೋ ಇದಲ್ಲಾರು ತೂಕ ಹ್ಯಾಂಡಿಕ್ಯಾಪ್ ಜೆ ಎಸ್ ಎಸ್ ಧಾರ್ ಮೈಸೂರು ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಅಸ ತೈ ಗಲ್ಯ ತೈ ತುಕ ದಯಲೆನ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಮೇಳ್ತಾ ದಶಪ್ಪನ ಸಂಗ್ಲೇ ಉಪರಾಂತ ಹಿ ಟುಕ್ ಇಟ್ ಆಸ್ ಅ ಚಾಲೆಂಜ್ ಮುಜಿ ಏಕ್ ರೀತಸಲ್ಲಿ ಬುರ್ಗ ಸಂಗತಿ ಏನ್ ಕರ್ತಾನೆ ತಂಕೆ ಏಕೆ ಚಾಲೆಂಜ್ ಪೋಸ್ ಖರ್ಚೆ ಬೆಟ್ ಗಲ್ ಮುಣತು ಕರ್ತಾಯ್ಮನ್ ಸೊ ಹಿ ಟುಕ್ ದಟ್ ಆಸ್ ಅ ಚಾಲೆಂಜ್ ತಚ್ಚ ಉಪರಂತ ತಚ್ಚ ಕಂಪ್ಯಾನಿಯನ್ ಮುಸ್ತೋನ್ ಸೈನ್ಸ್ ಪಾಸ್ ಅವನಂತ ಪುಣ್ ಓ ಪಾಸ್ ಅಲ್ಲ ತಚ್ಚ ಉಪರಂತ ಜೆ ಎಸ್ ಎಸ್ ತೈ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ತಾನೆ ಕಾಣಿಗೆತ್ಲೆ ತೈ ಐ ಟಿ ಐ ಕೋರ್ಸ್ ತೇಂಕರ್ನತ ನಾರ್ಮಲ್ ಬುರ್ಗ ಸಂಗತ ಕಾಂಪೀಟ್ ಕರ್ನ ಏಕ ಎಮ್ ಎನ್ ಸಿ ಕಂಪನಿ ತಾನೆ ಕಾಮ್ ಅಪ್ನೈಲೆ ಆತ ಕಾಮ್ ಕರ್ನ ಸ ಆತ ಯಾ ದಿಸಾನಿ ವರ್ಕ್ ಫ್ರಮ್ ಹೋಮ್ ಕರ್ನ ಸ ತೇಕ ಆಮ್ಚ ಇನ್ವಾಲ್ವ್ಮೆಂಟ್ ಉಪರಾಂತ ಎಲ್ಲವರು ಬಿ ಯಾಕೆ ಬುರ್ಗೆ ತೈ ಬದಲಾವಣೆದಲ್ಲಿ
0: ಯು ಸೇವ್ಡ್ ಅ ಲೈಫ್ ಅಂಡ್ ಯು ಸೇವ್ಡ್ ಅ ಇಟ್ ಬಿಕೇಮ್ ಅ ಕಾಲಮಂಟ ತುಮಕೆ
1: ಟ್ರಾನ್ಸ್ಫಾರ್ಮೇಟಿವ್ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಬುರ್ಗೆ ತಚ್ಚದ ಬದಲಾವಣೆ ಸೊ ತೇ
0: ತಶಲಿ ಮುಸ್ತಸ್ತದ ದಿಸ್ ಇಸ್ ದಿ ಮೋಸ್ಟ್ ಮಕ್ಕ ಆಲ್ವೇಸ್ ಪಂಪಿಂಗ್ ಯು
1: ಸಡ್ ಏಕ ತೃಪ್ತಿ ದಿ ಮುಚೆ ಘಟನೆ ಮುನಿ
0: ಓಕೆ ಫದರ್ ಹಂಗಸ್ ಸರ್ ಅನ್ಫುಲ್ಫಿಲ್ಡ್ ಗೋಲ್ಸ್ ಮುಂಡಾ ತಮೆ ಲೈಫ್ ಇಸ್ ಆಲ್ವೇಸ್ ಅಮೆ ಜಲ್ಮಲ್ಲೆ ಗಡಿಯತವನ ಅಂಚ ಐಕ ಮುತಿ ಕೈಲಿ ಅಪ್ರಾಂತ ಏಕನಲ್ಲಿ ಏಕ್ ಗೋಲ್ ಮುಚ್ಚ ಗಡಿಯ ಮನ ಸರ್ ಅನ್ಪೆಂಡಿಂಗ್ ಅಸ್ತ ತೊಡೆ ಬಟ್ಟೆ ಅಮಿ ತ ಫುಲ್ಫಿಲ್ ಕರ್ಲಿ ಅಪ್ರ ನಮ್ ಕಾಸ್ತಿ ನಾವ್ ಐ ಆಮ್ ಸ್ಯಾಟಿಸ್ಫೈಡ್ ಓ ಲಾರ್ಡ್ ಟೇಕ್ ಮೀ ಹವೆ ಮುಂಚೆ ತೊಡೆ ದಾನೆ ನೈಕಲ್ಲ ಅಮೆ ಪುಣ್ ತೊಡೆ ಪೋಟೆ ಆಮ್ಚ ಜಿನಿ ಅಂತ ಜಾಯ್ನ ಕಿತ್ಲೋ ಗೋಲ್ ದೊರೆ ಆಮೇಲೆ ದೂಸರೆ ಅವ್ರನ್ನ ಸಂಗ ಓಮುಜೋ ಗೋಲ್ ಅಲ್ಲಿ ಫುಲ್ಫಿಲ್ ಕರ್ ಮುಂಚೆ ಸಂಗನ್ ಬರೋಂದೊರ್ಲೆ ಅಸ್ತ ಪುಣ್ ಫದ ಅಸಲ್ ಏಕ್ ಸೋಮಣಿ ತುಂಬ ಜೀವಿತಾನೆ ಈಗ ಜಾಯ್ ಜಸಲೆ ಮೊನ್ನೆ ಅಸಾಗಿಚಿ
1: ಮಕ ದಸಲ್ಲೆ ಓಡೇಕ್ ಅನ್ಫುಲ್ಫಿಲ್ಡ್ ಮುಳ್ಳೇಕ್ ತಿತ್ಲೆ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಎತ್ತೆ ನಮ್ ಕೈಂಚ ಮೊತ್ತಿಕ್ ಕಿತ್ತಕ್ ಮಳೆರೇಕ್ ಅವನ್ ಜಾಯಿನ್ ಜಾತಾನ ಇಸ್ಕಾಲ ಸಮಸ್ಟ್ ದಾಯಿಚೆ नंतर एक खंयचोय हुद्दो आपणायचे म्हणून आशिल्लो
0: तुमचे ते अशें येवंकूच ना
1: येवंक वय सेवा दिजे म्हणून एक आशिल्लो आनी त्या वरवीं हांवें आशिल्ल्याचे की प्रास चड म्हाका संस्थान दिला म्हणलें एक म्हाका म्हजे बघना आय फॉल्ट आय एम नॉट अ केपेबल पर्सन टू मॅनेज इवन अ स्कूल म्हणून हांव एक ऑर्डनरी सिंपल सेवा दिवचे म्हणून आशिल्लो वय पूण म्हाका सुरवेतावनंतूच ती जबाबदारी येयला आनी दुबळे धाकट्यांक सेवा दिवचे म्हाका एक अवकाश मेळ्ळा म्हणून खंडी ती भुरग्यांक आणखी वयला मडटाक एक पावयजे म्हणली थोडे ती आशा आशिल्ली ती संपूर्ण तरान परिपूर्णताक पावना म्हणून येता भुरग्यांनी एक आणखी उंचले स्थान आपणायचे म्हणून थोडे आम्ही आमचे आता हांवें शिक्षक जावन काम करताना म्हजी तृप्ती हांवें शिकोवच्या भुरग्यांनी खंयच्या हांताक पावलें तें पळोवन हांगा टावनांतल्या भुरग्यांक खंडी ती पावतात कोडियाळ शिकती पूण थंयच्या भुरग्यांनी तें एक आसलें थोडीं भुरगीं पावलांत पूण आणखी चड तें एक खंडी ती आशा आसा ती एक सपन आसा त्या भुरग्यांनी एक उंचल्या स्थानाक पावचे
0: एक कॉल आसा पळय हॅलो नमस्ते
3: हॅलो
0: नमस्ते सर हॅलो मातारे सर मातारे
3: श्री श्री गुरु गौरंग श्री कृष्ण चैतन्य गदाधर नित्यानंद द्वैत हरे कृष्ण राधे राधे ಕ್ರಿಸ್ಟೋ ಕ್ರಿಸ್ಟೋ ಜೀಸಸ್ ಹಲ್ಲೆಲೂಯಾ ನಮಸ್ಕಾರ ನಾನು ಪ್ರೇಮ್ ಪ್ರದೀಪ್ ದಾಸ್ ಅಂತ ಮಾತಾಡ್ತಾ ಇರೋದು ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯ ಜಗನ್ನಾಥ ಪರಶುರಾಮ ಕ್ಷೇತ್ರ ಕದ್ದಿ ಮಂಜುನಾಥ ಸ್ವಾಮಿ ಕಾತ್ಯಾಯಿನಿ ಮಂಗಳಾಂಬಿಕೆ ಮಂಗಳೂರಿಂದ ಫಾದರ್ ನಮಸ್ಕಾರ ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಫಾದರ್
1: ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಸರ್
3: ನಿಮ್ಮ ಅಭಿನಂದನೆಗಳು ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಸಾಷ್ಟಾಂಗ ಪ್ರಣಾಮಗಳು ನೀವು ನಮ್ಮ ಕರುಣೆಯ ಸಾಗರ ಹಾಗೂ ಭಗವಂತನ ಶಕ್ತಿ ಆವೇಶಿತ ಆಚಾರ್ಯರಾದ ಯೇಸು ಪ್ರಭುಗಳ ಸೇವೆಗೆ ಜೀವನವನ್ನೇ ಮುಡಿಪಾಗಿಟ್ಟಿದ್ದೀರಿ ಅದಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ದೀರ್ಘ ದಂಡವತ್ ಪ್ರಣಾಮ ಮತ್ತೆ ಅಭಿನಂದನೆಗಳು ಸರ್ ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಕೋರ್ತೇವೆ ನಮ್ದು ಅದೇ ನೀವು ತುಂಬಾ ಸೇವೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದೀರಿ ಅದು ಕೇಳಿದೆ ಅದು ಬಹಳ ಅಸಾಧಾರಣವಾದ ಸೇವೆಗಳು ಅದರ ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಒಂದು ನಂದೊಂದು ಕುತೂಹಲ ಇತ್ತು ಅಂತ ಕೇಳುವ ಅಂತ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಒಂದು ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿಯ ಮಾರ್ಗ ಅಂತ ಪ್ಯೂರ್ ಭಕ್ತಿ .com ಅಲ್ಲಿ ಇದೆ ಅದರಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು 6ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ 5ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಪ್ರೀತಿಯ ಸಾಗರ ಶಕ್ತಿ ಅವೇಶಿತ ಅವತಾರ ಯೇಸು ಪ್ರಭುಗಳು ಅವರು ಇಲ್ಲಿ ಭಾರತಕ್ಕೆ ಬಂದಿರುವ ಒಂದು ಅಲ್ಲಿ ಪ್ರಮಾಣೀಕೃತ ವಿಚಾರವನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಲ್ಲಿ ಪ್ರಮಾಣ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅವರು ಪೂರಿ ಜಗನ್ನಾಥ ಪೂರಿಗೆ ಬಂದಿದ್ರು ಅಲ್ಲಿ ಅಂತ ಒಂದು ವಿಚಾರವನ್ನ ಅಲ್ಲಿ ಮಂಡಿಸಿದ್ದಾರೆ ಆ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿಂದ ಬಂಗಾಳಿ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣೋ ಕೃಷ್ಣೋ ಅಂತ ಹೇಳುವುದೇ ಅದನ್ನೇ ಅದೇ ಮತ್ತೆ ಅದು ಕ್ರಿಸ್ಟೋ ಕ್ರಿಸ್ಟೋ ಆಯ್ತು ಗ್ರೀಕ್ ಅಲ್ಲಿ ಕ್ರಿಸ್ಟೋ ಅಂದ್ರೆ ಲವ್ ಅಂತ ಪ್ರೀತಿ ಅಂತ ಅರ್ಥ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಸೊ ಅಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಇಂಥ ಅವರು ಬಂದಿರುವ ಒಂದು ಸ್ಥಾನ ಆಗಿರುವ ಕಾರಣ ಯೇಸು ಪ್ರಭುಗಳು ಏನಾದ್ರು ಅಲ್ಲಿ ಬಂದು ಏನಾದ್ರು ಸೇವೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಏನಾದ್ರು ಅಥವಾ ಅಲ್ಲಿ ವಿಸಿಟ್ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಏನಾದ್ರು ನಿಮ್ಗೆ ನಿಮ್ ಏನಾದ್ರು ಇಚ್ಛೆ ಇರಬಹುದಾ ಅಂತ ನಿಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ ಕೇಳುವ ಅಂತ
0: ಓಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೊ ಇನ್ನು ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲದಂತ ಹಲವಾರು ವಿಚಾರಗಳನ್ನು ಅವರು ಕೂಡ ಹೇಳ್ತಾರೆ ಅದು ಏನ್ ಹೇಳ್ತೀರ
1: ಈಗ ನಾವು ಕ್ರೈಸ್ತ ಅಂತ ಹೇಳಿದ ತಕ್ಷಣ ನಮಗೆ ಅವರು ದೇವರ ಎರಡನೇ ವ್ಯಕ್ತಿ ಆದ್ದರಿಂದ ಅವರು ಸರ್ವವ್ಯಾಪ್ತಿ ಆದ್ದರಿಂದ ಅವರು ಇಸ್ರೇಲ್ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಬೆಳೆದಂಥವರು ಸರ್ವವ್ಯಾಪ್ತಿ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಭಾರತದಲ್ಲೂ ಅಥವಾ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಇದ್ದಾರೆ ಅಂಥೇಳಿ ನಾನು ನಂಬ್ತೀನಿ ಆದರೆ ಅವರು ಅವರ ಇದ್ದಂಥ 3 ವರ್ಷ ಅವರು ಇಸ್ರೇಲ್ ನಾಡಿನಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥವರು ಭಾರತಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ನನ್ನ ಹತ್ರ ಯಾವುದೇ ಪುರಾವೆ ಇಲ್ಲ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಅಂಥ ಯಾವುದೇ ಒಂದು ಕುರುಗಳು ಇದ್ರೆ ಅದು ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಅದು ಸಂತೋಷದ ವಿಷಯ ಆದರೆ ಅಂಥ ಜಾಗಗಳಿಗೆ ಭೇಟಿಯ ಮಾಡಿ ದೇವರ ಅನುಭವವನ್ನು ಅನುಭವಿಸುವಂಥದ್ದು ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಸಂತೋಷ ವಿಷಯ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕರೆ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ ನಾನು ಇಸ್ರೇಲ್ ನಾಡಿಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿಗೆ ಅಂತಹ ಹೋಲಿ ಪವಿತ್ರ ಸ್ಥಳಗಳನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಒಮ್ಮೆ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿತ್ತು ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ನಾನು ಅದರಿಂದಾಗಿ ಪಾವನನಾಗಿದ್ದೀನಿ ಅಂತ ನಾನು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ ನಾನು
0: ಓಕೆ ಫಾದರ್ ಮುಸ್ತು ಲೋಂಗಸ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಜೈನ ಕಿತ್ಯಾಕ ಅದ್ಯಾಯ ಜೀವಿತ ಮುಳ್ಳೆ ಬೂಕ್ತೋ ವಾಸಲ್ಲದಿತ್ಲು ಮುಗ್ದಾನ ಬೋರೆ ಇಲ್ಲದಿತ್ಲು ಬೋರಂಕು ಆಮ್ಕ ಪ್ರೇರಿತ ಕರ್ತಾ ಮುಂಟಸ್ತನ ತುಮ್ಚಿ ಲಾಲ್ ಲಾನ್ ತೋಡಿ ಸವಾಲ ಫಾದರ್ ಏಕ್ 2 ಮಿನಿಟ ಬೆತರ್ ಮುಗ್ದೋಂಚ ಪ್ರಯತ್ನ ಕರ್ತ ತುಮ್ಚಿ ಫೇವರೇಟ್ ಕಾಣ ಕಂಚೆ ಫಾದರ್
1: ಮಸ್ಲಿ
0: ಫೇವರೇಟ್ ಸಾಗೋ
1: फेवरेट जागो स्वाभाविक जावन म्हजो माय गांव म्हणून येता
0: ओके आनी कलर
1: कलर येल्लो
0: येल्लो आनी सब्जेक्ट
1: मॅथ्स
0: गोडशें
1: ಗೋಟ್ ಐಸ್ ಕ್ರೀಮ್.
0: ಓಕೆ, ಅನಿ ತುಂಬಸೋ ಜೀವಿತಂತ ಫೇವ್ರೇಟ್ ವ್ಯಕ್ತಿ
1: ಸಬಾರ ಸಾತ್ ತಂತ ಏಕ್ ಆಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ಸಂಘಲ ಪ್ರಮಾಣೆ ಫಾದರ್ ಥಾಮಸ್
0: ಥಾಮಸ್ ಡಿಸೋಜಾ
1: ಕಿತಾಕಿ ಏಕ್ ತಾನೆ ಏಕ್ ಸಂಖ್ಯಾಸಿಲ್ಲ ಅವು ಹಂಗೆ ತೊಗೊಂಡು ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ದಾವ್ ವೆತ್ತನ ಮೋಜಿ ಯಾಕೆ ಒಟ್ಟೆ ಸೈಕಲ್ ಮಜಿ ಮಜಿ ದೋನ್ ಲೋ ಬಾಲರ್ ಕಪ್ಪುರೋಮಣ ಸಾಧ್ಯ ಪಣಚ ಜೀವಿತ ದುಬ್ಳಿ ಕ್ಯಾಚ ಜೀವಿತ ದೇಶ ಚಪದ್ರ ಬಾಂಗಿ ತನ್ನ ದುಬ್ಳಿ ಕ್ಯಾಚ ಹಂಗೊಂಡು ಕಾಣಗೇನಂತ ಪಣ ತರಿ ತೋ ಏಕ್ ಮಕ ಪ್ರೇರಣ ಮೋಜೆ ಧಾರ್ಮಿಕ ಜೀವನತ್ ದುಬ್ಳಿ ಕ್ಯಾಚ ಜೀವನ ಜೀವಕ್.
0: ಓಕೆ, ಹಾ ಸರ್, ತುಂಬ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗ ಕಾಯಿಲೆ ಫದರ್ ಅನಿ ಕಶಂ ಬೋಗ್ಲಾಯ್ ಸೊ ಏಕ್ ವೇಳ ಅನಿಕೆ ಮುಗ್ದೋಂಗ ಅಮ್ಕ ಜಾವು ನಾ ಕಿತೆ ಮುಸ್ತಾ ಸವಲು ಪುನ ಕಿತೆ ಮಂಡ
1: ಮಸ್ತ್ ಸಂತೋಷ ತುಮಿ ಮಕ ಏಕ್ ಐಸೋ ದಿಸಾಸೋ ಯಾ ತಾಳು ಮಳೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸೈರೋದು ನಾ ಪೈಲ್ಯಾಕ ಹಂಗಚ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಾಂ ಏಕ್ ವಿಶೇಷ ತಪ್ಪಳೆ ಉಂಚ ಕಿತೆ ಮಳ್ಯಾರ ಸಮಾಜ ಅಂತ ಸಬಾರ ಸ್ಥಾನ ಅಲಂಕೃತ ಕೆಲ ವ್ಯಕ್ತಿ ಅಸ್ತಾತ ಪುಣ ತಸೆಲ್ಲ ವ್ಯಕ್ತಿ ಮಾತ್ರ ನೈ ಸಮಾಜ ಅಂತ ಸಬಾರ ವ್ಯಕ್ತಿ ದುಸರ ಸ್ಥಾನ ರಸೋನು ತಂಚಿ ಸೇವಾ ತಂಚ ಜೀವನ ಮುಖಾಂತರ ದಿವನ ಅಸ್ತಾತ ಆಮೆ ಐಕಲ್ಲೇ ತೊಡಪಟ್ಟೆ ಕೇಳಿಸಿ ಜಾವು ಪುರೋ ನಂತರ ಒಣಚಿ ಉಚ್ಚೆ ಮಗಿರ ತೊಡಪಟ್ಟೆ ಮೇಸ್ ಜಾವು ಪುರೋ ನಂತರ ಟೇಲರ್ ಜಾವು ಪುರೋ ದುಸರ ಸ್ತ್ರ ಕ್ಷೇತ್ರ ಅಂತ ವಿವಿಧ ರೀತಿಯ ಸೇವಾ ಕೆಲ ವ್ಯಕ್ತಿ ತುಂಬಿ ಹಂಗ ಸರ್ ಅಪ್ಪು ತಂಚೆ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಮಾನ್ಯತೆ ದಿತ್ತಾತ ತಿ ಆಮೆ ಮಸ್ತ್ ಮೆಸ್ ಒಂಚು ವಿಷಯ ತ್ಯಾಪಸೋತು ಖಂಡಿತಿ ರೇಡಿಯೋ ಸರನ್ ಗಾಕ ಅಭಿನಂದನ್ ಅನಿ ಮಕ್ಕೈ ಉಲೋಕೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ ಬಸೋದು ಹಾವು ಸಾಮಾನ್ಯ ಜಾವನು ಕಂಚೆ ಪಬ್ಲಿಸಿಟಿ ಅಪೇಕ್ಷಿಸು ಮುನಿಸ್ನೈ ಅನಿ ತ್ಯಾ ಖಾತೀರ್ ಮೊಜೆ ವಿಷನ್ ತೂ ಉಲೈಜೆ ಸಂಘಜೆ ಮುನೋನು ಅಪೇಕ್ಷಿಸೋ ವ್ಯಕ್ತಿ ನೈ ಸಾಮಾನ್ಯ ಜಾವನು ಕಲೆ ಅಲ್ಲೇ ಅವ್ರು ಸ್ಟೇಟಸ್ ಅರ್ಗಲ್ಲ ಪಬ್ಲಿಷ್ ದಿವಸೋ ವ್ಯಕ್ತಿ ನೈ ಅನಿ ತಸಲ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ತುಂಬಿ ಏಕ ಅಂಗಾಸ ರಾಪೋನು ಏಕ ಉಲೋಕೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ ಅನಿ ತ್ಯಾಪಸೋತು ಸರಂಗ್ ಟಿಮಚ ಸರ್ವಾಂಗ್ ವಿಶೇಷ ರೀತಿ ನಿಮ್ಗೆ ರೋಷನ್
0: ದೋನ್ ಸವಲ ಎಕತ್ತ ಸವಲ ಅನಿ ಸರ್ ತಫದ ಜಿಜುಚಿ ಸಭಾ ತುಮಚ ತಸಲೆ ಲಾನ್ ಜಡಾಕ್ ತನಿ ಈಟ್ ಗಲೋ ಉದಾಗಲೆ ವಗೈಲೆ ಒಡೈಲೆ ಯಾ ಸಭೆ ಕರ್ನಾಟಕ ಜಿಜುಚಿ ಸಭೆ ತವನ್ ತುಮಕ ಜೈತೆ ಮಳ್ಳ ಉಲೋಂಗ್ ತಿತ್ಲೋ ವೇಳ್ನ ಏಕ್ ತೀಸ್ ಸೆಕುಂಡ ಬೇದ ತಂಚೆ ವಿಷಯ ಉಲೋನ್ ಸಭೆ ತುಮಚೆ ಕಶೆ ಋಣಿ ಜಾವನ್ ಹಸದ್ ಸಂಗತಸ್ ಅಕ್ರೇಕ್ ಸರ್ ಐಕೋಪ್ಯಾಂಕ್ ಅನಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನ್ ಸೊ ತುಮಿ ವಡಿಲ್ ಜಲ್ಯಾನ್ ಮುಂಚೆ ತಂಕ ಏಕ ಸವಳಿ ದಿವಸ ರೂಕ್ ತುಮಿ ಜಲ್ಯಾನ್ ಹೆಡ್ ಮಾಸ್ಟರ್ ಮ್ಲರ್ ಏಕ್ ಒಡ್ಲೋ ರೂಕ್ ತಾಚೆ ಸವಳೆ ಪೋಂದ ಶಿಕ್ಷಕ ಆಸಾತ್ ಬುರ್ಗಿ ಆಸಾತ್ ಉರ್ಲಿದನ ಸರ್ ಯಾ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ ಏಕ್ ಸಂದೇಶ ತುಮಿಗೆ ತಂತ
1: ಜಜ್ವಿ ಸಭೆನ್ ಮಕ ವಡೈಲ ಮುನಿಯತ ಸಂಪೂರ್ಣ ಅವು ಕಿತೆ ಆಜ್ ಆಸಾ ತಿ ಜಜ್ವಿ ಸಭೆ ಮುಖಾಂತರ ಮುನಿಯತ ಖಂಡಿತಿ ಘರ ಸಲೊಂದಲ್ಲ ಖಂಡಿತಿ ಅವು ಸೊಣ್ಗಲ್ನ ತಂಕ ಗರ್ಜ ಚಂದಿತ್ತ ಆಸಿಲ್ಲಿ ಪೂಣು ಏಕ ಯಾ ಜಗ ಜಾವನ್ ವಾಟ್ಚ ಅಂತ ಖಂಡಿತಿ ಜಜ್ವಿ ಸಭೆನ್ ತಸೋ ಪ್ರಮುಖ ಪಾಸ್ ಜಾವನ್ ಸ ಅನಿ ಮಕ ಕರ್ನಾಟಕ ಜಜ್ವಿ ತಾನ ಕಸಲೇಜ್ ರೀತಿನ ಉಣೆ ಕೊರುನ ಸೌರ್ ರೀತಿಚೆ ಅವಕಾಶ ದಿಲಾತ್ ಅನಿ ತ್ಯಾಪಸೋತ್ ಖಂಡಿತಿ ಕರ್ನಾಟಕ ಜಜ್ವಿ ತಾಕ ಆಭಾರಿ ಜಾವನ್ ಸ ಅನಿ ತಶೆನ್ಸ್ ಏಕ ಶಿಕ್ಷಕ ಜಾವನ್ ಅಮಿ ಸೇವಾ ದಿತ್ತ ಅಸ್ತಾನ ಅಮಿ ಭುರ್ಗ್ಯಾಂಕ ಖಾಲಿ ಏಕ ತಾನಿ ಪಾಸ್ ಆಯ್ಜೆ ತಾನಿ ಒಡಲೆ ಕಾಮಂಗ್ ಪಾವಜೆ ಮಾತ್ರ ಆಶಾ ನೈ ಸಮಾಜಮುಖಿ ಮನೋಭಾವ ತಂಚೆ ತೈ ಏಜೆ ಮುನೋ ತ್ಯಾ ಊರ್ಮಿ ಸರ್ ಭುರ್ಗ್ಯಾಂಕ ತಂಚೆ ಟೀಚರ ಶಿಕೈತ ಅಸ್ತಾನ ನಾತರ್ ಆಮಿ ಆಮ್ಚ ಶಾಲಾಂತಿ ಭುರ್ಗ್ಯಾಂಕ ಶಿಕೈತ ಅಸ್ತಾನ ಆಮಿ ಅಪೇಕ್ಷೆ ಆಮಿ ತೇಕ ರೀತಿಚೆ ಸೇವಾ ದಿತ್ತಾವು ತಾಣಿ ಸಮಾಜ ತೇಕ ಸ್ಥಾನ ಪೌತಾನ ತಂಚ ಸಂಗತ ಆಸಿಲ್ಲಂಕ ತಂಚಕ್ಕೆ ಸಕಲ ಆಸಿಲ್ಲಂಕ ಅಧಿಕಾರಚ ಬಳನ್ ಪಳೇನಸ್ತನ ಏಕ ಕುಮ್ಕಸ್ ಹಾತ್ ಕಸು ದಿಯತ ಹಾವೇ ಕಶೆ ಪೆಲ್ಯಾಕ ಸಕಲ ಆಸಿಲ್ಲಕ್ ಹಾತ್ ದಿವನು ವೈರ ಹಣ್ಣು ಸಮಾಜ ಚಾಕ ಸ್ಥಾನ ಪವೈತ ಮುಳ್ಳೋ ಮನೋಭಾವ ತಾನಿ ಡೆವಲಪ್ ಕರಿಸಿದೆ ಮುಳ್ಳ ಮುಜಿ ಆಶಾ ಸರ್ ಭುರ್ಗ್ಯಾನಿ ಅನೇಕ ಲ್ಯಾಕ ಏಕ ಸಮಾನ ರೀತಿಯನ್ನು ಪೊಳೋನು ಸಮಾಜ ಸಂಗತ ಅವೆ ಎಕ್ಲನ್ ಮುಖಾರ್ಗೆಲ್ಲ ಪಾವನ ಅವೆ ಹಾತ್ ಹದ್ದರ್ನ ಸಮೇಸ್ತಾಕಿ ಮಾಂಚ ಸಂಗತ ಮುಖಾರ್ ಹಡಿಸಿ ಮುಳ್ಳೋ ಮನೋ
0: ಸಂದರ್ಶನ ಮುಖಾಂತರ ಐದು ದಿವಸ ತುಂಬಿ ಅಮ್ಕ ಖುಷಿ ಕೆಲ್ಲೇ ಆಸ ಸಂತೋಷ ಬರೀತ್ ಕೆಲ್ಲೇ ಆಸ ತುಮಚ ಸಂದರ್ಶನ ಐಕೋನ್ ಏಕೆ ಆ ದೋನ್ ತರಿ ದೇವಾಪೋಣಿ ಫುಲೋಂದಿ ಮುನಾಶೇತ ಅನೇ ಖಂಡಿಸ್ ಜಾವನ್ ಆಮ್ಚ ಜಿಜುಜಿ ಸಭೆಕ್ ಮುಂಡ್ಸಂಗೆ ನಾವು ದೇವಾಪೋಣಿ ತುಮಿ ಮಳೆ ಫದ ಥಾಮಸ್ ಅಂದಿಲ್ಲೋ ಸಂದೇಶ ಅಸಲೋ ಯಾಸಾಕ್ಸ ಐಚೆ ದೇವಾಪೋಣಿ ಏಜೆ ಅನೇ त्यांचा अवमागन तुमकां परतीक पोटी आमचे डिरेक्टर बापाचे नावे सांगतास आमच्या सगळ्या सिबंदी तर्फेन आयकोप्या तर्फेन देव बरे करू म्हणटा फादर आनी रेडिओ सारंगाच्या या संदर्शनान भाग घेतल्याक तुमकां दिनवास म्हणटा फादर
1: देव बरे करू
0: मोगाचे आयकोप्या नावे सुताळो मळांक हांगासर संपयता परत मेळटा येऊच्या सोमारा मंगळारा दीस ताळो मळांक तोळ म्हणसर एकत्र रेडिओ सारंग 107.8 FM रंगाळचे नमस्कार.